0: थान्दे एमाने एमाने वंचित थाउ थाउ सत्यानंद मास्टर को मारी देले आवाजी प्रतिमूर्ति उन्मोचन को छुट्टी
1: पुलिस बाबू व्हाट इज दिस ओपोजिशन पार्टी सभा को भंडोर करिया पई सभा रे संड पसे सरलेनी आउ आपण सेठार छिडा हिचंदे
2: सॉरी सर
1: व्हाट सॉरी व्हाट सॉरी तमको मु ट्रांसफर कर देबे अरेस्ट हिम
2: यस सर
0: केते दिन पर्यंत अरे केते दिन पर्यंत तमे माने सत को लुचाई रखिथबो असत्यर मुखा तळे दिने ना दिने सत्यर जय हेबो सत्यमेव जयते सत्य।